0: 95.5. North, South, 95.6. East, West, 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी.
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
4: कसं काय मंडळी?

मंडळी हो नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑर एम फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटरडे अँड संडे. आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा, लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑर एम फ्री वर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम, अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता. कुणाचा वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठले निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा आहे, तुम्ही करू शकता बिंधा. संकोच करायचे नाही, बिलकुल लाजायचं नाही, बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन्स ऑन 5250620 वर मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस, नाहीतर फोन सुद्धा करा. ऑन कॅट सौंदर्य का तुम्ही स्वसंजीस माझ्याशी बोला, गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी. अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे आणि मंडळी हो आज अगदी पावन दिवस आहे, शनिवार 25 जुलै आहे, आज आषाढी एकादशी आहे. तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा. जय जय राम कृष्ण हरी. आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा, समर्पण आणि मानवतेचा उत्सव आहे. या उत्सवामध्ये आपण सगळेजण भाग सहभाग असणार आहोत. या विश्वामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मॉरिशसमध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो. विठ्ठलचरणी आज तल्लीन हो या कार्यक्रमाच्या आरंभी विशेषतः संतांच्या वाणीने कार्यक्रमाची सुरुवात आम्ही करणार आहोत. मंगलमय सुरुवात ज्ञानोबा तुकाराम, आस्वाद घेऊया.

रसिक मंडळी परत एकदा आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. जय जय राम कृष्ण हरी. आज पंढरपूर दुमदुमली विठ्ठलाच्या नामस्मरणाने 20-21 दिवस वारकरी चालत आलेली आहे. पायी दिंडी करून यात्रा करून विठ्ठलाच्या भेटीसाठी आणि विशेषतः काल सर्व वारकरी मंडळी पंढरपुरात आली आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सकाळी विठ्ठल रखुमाईची भव्य पूजा संपन्न करण्यात आलेली आहे. तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा. आस्वाद घेऊया अजय गोगावले आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात बाप विठुराया.

रसिक मंडळी हो विश्वजीत बोरवणकर यांच्या समुद्र आवाजात हे भक्तिमय वातावरण चालूच ठेवूया आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना परत एकदा मंगलमय शुभेच्छा खरोखरच आज असं अशी भावना आहे की विठ्ठल आपल्या समोर आलेला आहे विठ्ठला येरे जिथे विठ्ठलाचं नाम गजर होतो ना तिथे विठ्ठलाचा वास नेहमीच असतोच विठ्ठलाचं नाम घेतल्याने मन निर्मल होते आणि निर्मळ मनात विठ्ठलाचे दर्शन घडते आस्वाद घेऊया आणि विशेषतः सर्व विठ्ठल भक्तांसाठी आणि वारकऱ्यांसाठी हे स्पेशल गाणे गाजवतो

रसिक मंडळी हो, विठेवरी उभा असलेला विठ्ठल भक्ताच्या प्रेमाची वाट पाहतो. विठ्ठलाच्या दर्शनाने आपलं मन, आपली बुद्धी, आपला आत्मा या सगळ्यांचा उत्सव असतो. विठ्ठलाचे दर्शन म्हणजे आत्म्याचा उत्सव. नामात विठ्ठल, कर्मात सेवा आणि मनात समता, हाच खरा वारकरी धर्म आहे. या आनंद उत्सवामध्ये सर्व वैष्णव भक्तांना, वारकरी भक्तांना खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो आनंदाचे दोही. आज

रसिक मंडळी हो, विश्वजीत बोरवणकर यांच्या सुमधुर आवाजात हे भक्तिमय कार्यक्रम चालूच, हा भक्तिमय कार्यक्रम चालूच ठेवूया. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने नामदेव कीर्तन करी प्रेम भरना, संत नामदेवांच्या नामदेव कीर्तन करी लिखित अभंगाचं आता आम्ही सादर करणार आहोत. विशेषतः आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना सुद्धा अनेक अनेक शुभेच्छा आणि आमंत्रण सुद्धा पाठवित आहे फ्रॉम मराठी प्रेमवर्धक मंडळी. आज जसं पंढरपुरामध्ये आज विठ्ठल रखुमाईचं अभिषेक याची पूजा करण्यात आली, आज मॉरिशसमध्ये सुद्धा आषाढी एकादशी साजरी होणार आहे. मराठी प्रेमवर्धक मंडळी अर्थात कसकावेल पांडुरंग क्षेत्र मंदिरामध्ये सुद्धा आज सायंकाळी 5 वाजता पूजा सुरू होणार आहे. पालखी असणार आहे, महाभिषेक असणार आहे आणि भजन संध्या सुद्धा असणार आहे. मराठा सैनिक श्री अर्जुन पुतळाजी भजनकार मंडळ सगळे मंडळी असणार आहे तिथे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना आमंत्रण पाठवित आहे मराठी प्रेमवर्धक मंडळी. आणि विशेषतः मेसेज आलेला फ्रॉम प्रिसिला ताई, तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी.
4: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
5: RM3 Manoranjan Radio.

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा और एंट्री वर कसं काय मंडळी कार्यक्रम स्पेशल चालू आहे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा आपलं जीवनात श्री विठ्ठलाचा आशीर्वाद होवो आपलं जीवन विठ्ठलमय होवी अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया आज जय जय राम कृष्ण हरीचा गजर चालूच ठेवूया इथे कसं काय मंडळी कार्यक्रमामध्ये आणि असं सांगतात मंडळी हो की विठ्ठल हा मंदिरापुरता मर्यादित नाही तो प्रत्येक माणसाच्या मनात असतो प्रत्येक चांगल्या कृत्यात असतो तेव्हा जीवनामध्ये चांगलं कृत्य करणं आवश्यक आहे मंडळी हो वारी ही यात्रा नसून तर जीवन जगण्याची पवित्र पद्धत आहे ताल मृदुंग हरिनामाचं गजर 20-21 दिवस आपलं घर सोडून वारकरी मंडळी पंढरीच्या दिशे जातात आणि आज विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात

यस मंडळी एक्झॅक्टली 9:30 वाजेल त्या एफएमवर दहापर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे. आस्वाद घेऊया.

0: रसिक मंडळी हो, वारकरी संप्रदायामध्ये जातीभेद ऐवजी भक्तिभावाचा मार्ग दाखवला जातो.
1: आषाढीची ओढ
0: आणि मंडळी हो, या वारीमध्ये प्रत्येक जण समान असतो हीच संतांची शिकवण आहे. आणि या वारीमध्ये समता, भक्ती आणि मानवतेचा अखंड प्रवाह असतो. विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन

विठ्ठलाचा आस कुठल्याही ऋतूमध्ये उन्हाळ्यात पावसाळ्यात सगळं वारकरी मंडळी एकच भक्तीमध्ये तल्लीन होऊन विठ्ठलाचे नामस्मरण करतात. आस्वाद घेऊया आभारी विठ्ठला कपाळी विठ्ठला आणि या चराचरामध्ये सुद्धा विठ्ठल आहे. ऋषिकेश रिकामी यांच्या सुमधुर आवाजात आस्वाद घेऊ.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी, कसं काय मंडळी.
3: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.

रसिक मंडी हो वारकरी संप्रदाय तेल संत एकनाथ महाराज म्हणतात की दया क्षमा परोपकार हे खरे धर्माचे लक्षण आहे. तसेच प्रत्येक माणसात परमेश्वर पाहण्याची शिकवण संत तुकाराम महाराज देतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तिथेच जाणावा वृक्षावल्ली आम्हा सोयरे वंचिरे. असं म्हणतात की दुखी गरजू वंचितांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. निसर्ग प्रेम करुणा आणि माणुसकीचा संदेश अशी आहे संतांची वाणी, अशी आहे वारकरी संप्रदाय. गजर करूया मावळीच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने. अनेक अनेक शुभेच्छा आपल्या सगळ्यांना.

अवधुन गादी यांच्या सुमधुर आवाजा आता भक्तिमय कार्यक्रम चालूच ठेवूया. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुमारे 15 मिनिटं राहिलेल्या कार्यक्रमासाठी जिथे जिथे आपण आहात आज विठ्ठल चरणी आज आम्ही प्रार्थना करूया या विश्वासाठी, या देशासाठी, प्रत्येक माणसासाठी.

प्रार्थना करूया आज यांचे जीवन सुखी समृद्धी आरोग्य संपन्न होवो. विठ्ठल रखुमाई चरणी आज प्रार्थना करूया आषाढी एकादशीच्या निमित्ताने. असं म्हणतात म्हणी हो की पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर समता आणि भक्तीचे विद्यापीठ आहे.

0: काय मंडळी
1: कसं काय मंडळी
2: कसं काय मंडळी कसं काय मंडळी
3: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.

रसिक मंडी अजय गोगावले यांच्या समुद्र आवाजात सादर करूया आज आता माऊली माऊली. आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे फो प्रीती देवजी, कारण मागच्या आठवड्यात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तसेच आज वाढदिवसाची अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे तू भाऊजी शिनराव देवजी. और एम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम या दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाएं पाठवतो. यांच्यासाठी माऊली माऊली हे गाणं वाजवतो आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने. अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे दोन मुली आंसी आयुषी पती आनंद यश आणि सर्व देवजी परिवार, यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे, मंगलमय शुभेच्छा पाठवित आहे.

0: नाथ महाराज की।
1: आणि यस म्हणजे काही क्षणात हा संगीतमय तसेच आज भक्तिमय कार्यक्रम संपत येत आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना परत एकदा अनेक अनेक शुभेच्छा। आरएम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल म्हणजे आमची भेट होणार आहे उद्या सकाळी परत एकदा कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन 9 ते 10 AM। टिल देन कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे। आज विठ्ठलाच्या गजरा आणि या कार्यक्रमाची सांगता असणार आहे।